नाभ रूप पयो साध संग केंद्र जड़ा साध संगत है ना ये समझो एक किश्ती की तरह है कि तुसी एक किश्ती च सवार हो गए हो नाभ मैंने किश्ती अते जो साध संगत बैठ गया समझ लो वह किश्ती दे विच बैठ गया है जो किश्ती उसनू इस जन्म मरण के पव सागर दे विचों पार कर दे नाव रूप पयो साध संग तो इस शब्द दे विच गुरु बाबा जी ने दसिया है कि साधु सानू की रस्ता दसते हैं की मार्ग दसते हैं बहुत ही सिंपल जवाब दिता है बहुत गौर नाल ध्यान नाल सुनो मन नू जोड़ के हर मार्ग साधु दसिया साधु ने यह मार्ग दसिया कि जपिए गुरमंत साधु कहता है गुरु मंत्र जपो गुरु मंत्र का जाप करो साधु यह मार्ग दसते हैं हर मार्ग साधु दसिया जपिए गुरमंत सिंपल गल आसान गल साधु ने यह नहीं कहा मेरी पूजा करो यह नहीं कहा कोई मेरा मंत्र जपो साधु पूर्ण साधु कदे भी ऐसा नहीं करेगा वो कहेगा गुरु का मंत्र जपो गुरु दे नाल जोड़ेगा प्रपेयर करेगा समझाएगा कड़ेगा ताकि आहिस्ता आहिस्ता आहिस्ता आहिस्ता जिज्ञासु वह गुरु के मंत्र के नाल जोड़ सके गुरु के नाल जोड़ सके इस दे विच नुक्ता समझने वाला है साधु ने यह नहीं आख्या कि मेरा मंत्र जपो कहते गुरु का मंत्र जपो साधु हर मार्ग साधु दसिया कि जपिए गुरमंत हुण इत्थे एक विचार है थोड़ी जी जो समझण वाली है गुरु मंत्र ओही जपेगा जिसनूं गुरु मंत्र मिलिया है जिसनूं गुरमंत्र मिलिया नहीं है वह गुरमंत्र जपण का अधिकारी नहीं हुंदा उसनूं अधिकार नहीं हुंदा उस दे गुरमंत्र जपे की कमाई का जिम्मेवार गुरु नहीं हुंदा जिसने गुरु तो गुरमंत्र नहीं लिया अते महाराज जी आखदे हन जो इंसान जीवन दे विच गुरमंत्र प्राणी जो भी प्राणी गुरमंत्र तो हीणा है गुरमंत्र तो सखना है कहिंदे गुरमंत्र हीण जो प्राणी त्रिगंत जन्म प्रश्न है कहिंदे हन उहदा जन्म त्रिकार है लहनत है उस दे जन्म दे जिसने हाले गुरमंत्र नहीं लिया ते प्रश्न है उहदा जन्म पृष्ट है विकार है गुरमंत्र हीण जो प्राणी त्रिगंत जन्म प्रश्न है अगे कहिंदे हन कूकर है सूकर है गर्दब है सर्पन है काक है तुल खल है कहिंदे ओ इंसान एना जूना दे विच पवेगा कूकर है सूकर है गर्दब है सर्पन है काक है कूकर है मैंने कुत्ते सूकर है मैंने सूर गर्दब है मैंने गधे सर्प ने सप कां कहिंदे ओ इना जूना दे विच इंसान जाएगा जिस इंसान ने गुरु दा मंत्र नहीं लिया गुरमंत्र तो खाली है गुरमंत्र तो सखना तो साडे वास्ते इत्थे दो चीजां क्लीयर हो रही हैं नंबर एक साधु एक ही रस्ता दसदा है कि गुरु दा मंत्र जपो गुरु दा मंत्र जपो जे को बचन कमावे संतन का सो गुरप्रसादी तरीए साधुओं का बचन यह है कि गुरु दे मंत्र दा जाप करो जितना वध तो वध हो सकता है तो जिहड़ा इस बचन नूं मन लै वह तर जाएगा दुखां चों मुक्त हो जाएगा गमां चों मुक्त हो जाएगा तमाम किस्म दियां मुश्किलातां उसके कोलों नस जाणगियां जन्म मरण का डर उसका खत्म हो जाएगा
ਸਾਧੂ ਇੱਕ ਹੀ ਵਚਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਹਰ ਮਾਰਗ ਸਾਧੂ ਦੱਸਿਆ ਜਪੀਏ ਗੁਰਮੰਤ, ਗੁਰਮੰਤਰ ਦਾ ਜਾਪ ਕਰੋ। ਪਰ ਗੁਰਮੰਤਰ ਦੇ ਜਾਪ ਕਰਨ ਦੇ ਵਾਸਤੇ ਗੁਰਮੰਤਰ ਵੀ ਤੇ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਨਾ। ਤੇ ਗੁਰਮੰਤਰ ਕਿਸ ਤੋਂ ਮਿਲਦਾ ਹੈ? ਕੋਈ ਆਪਣੇ ਆਪ ਹੀ ਗੁਰਮੰਤਰ ਜਾਪ ਕਰਨਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਲਵੇ ਉਹਦਾ ਕੋਈ ਵਾਲੀ ਵਾਰਸ ਨਹੀਂ ਹੈ। ਗੁਰਮੰਤਰ ਗੁਰੂ ਤੋਂ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਜਿਹੜੀ ਸਾਡੀ ਵਿਚਾਰ ਹੈ ਪਿਛਲੇ ਹਫ਼ਤਿਆਂ ਤੋਂ ਆਪਾਂ ਪਹਿਚਾਨਣ ਦੀ ਚੱਲ ਰਹੀ, ਜਦੋਂ ਕਿਸੇ ਇਨਸਾਨ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੌਤ, ਜਨਮ ਮਰਨ ਦਾ ਭੈ, ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਦੁੱਖ, ਜੋ ਪਿਛਲੇ ਕੀਤੇ ਹੋਏ ਕਰਮਾਂ ਦੇ ਨਾਲ ਅਸੀਂ ਹੁਣ ਦੁੱਖ ਭੋਗਦੇ ਹਾਂ, ਇਸ ਤੋਂ ਸੋਝੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ ਤੇ ਸੰਗਤ ਚ ਬੈਠ ਕੇ ਉਸਨੂੰ ਇਹ ਪਤਾ ਚੱਲਦਾ ਹੈ ਕਿ ਉਸਨੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਲੱਭਣਾ ਹੈ, ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਪਛਾਣਨਾ ਹੈ। ਅਜਿਹੀਆਂ ਵਿਚਾਰਾਂ ਸੁਣ ਕੇ ਫਿਰ ਉਹ ਸੋਚਦਾ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਪਹਿਚਾਣਾਂ। ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਪਹਿਚਾਨਣ ਦੇ ਵਾਸਤੇ, ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਲੱਭਣ ਦੇ ਵਾਸਤੇ ਉਸਨੂੰ ਉਸਦੀ ਇਮਦਾਦ ਚਾਹੀਦੀ ਹੈ ਜਿਸ ਨੂੰ ਪਤਾ ਹੋਵੇ ਕਿ ਤੂੰ ਕੌਣ ਹੈ। ਪਰਮਾਤਮਾ ਨੇ ਸਾਨੂੰ ਬਣਾਇਆ, ਪਰਮਾਤਮਾ ਨੂੰ ਹੀ ਪਤਾ ਹੈ ਕਿ ਅਸੀਂ ਕੌਣ ਹਾਂ, ਅਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਸਾਨੂੰ ਇਹ ਰਾਜ਼ ਆਪ ਹੀ ਗੁਰੂ ਦੇ ਰੋਲ ਦੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਸਾਡੀ ਉਹ ਗਲਤ ਹਸਤੀ ਨੂੰ ਤੋੜ ਕੇ, ਗਲਤ ਹਸਤੀ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਕੇ, ਸਾਡੇ ਉਸ ਗਲਤ ਹਸਤੀ ਦੇ ਆਧਾਰ ਤੇ ਜੋ ਬਿਹੇਵੀਅਰਸ ਪੱਕੇ ਹੋਏ ਹਨ, ਆਦਤਾਂ ਪੱਕੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ, ਸੁਭਾਅ ਪੱਕੇ ਹੋਏ ਹਨ, ਮਤ ਪੱਕੀ ਹੋਈ ਹੈ, ਉਸ ਨੂੰ ਸਾਰੀ ਦੀ ਸਾਰੀ ਨੂੰ ਤੋੜ ਕੇ, ਕਿਉਂਕਿ ਗੁਰੂ ਦੀ ਅਥਾਰਟੀ ਇਹ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਉਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੁਸੀਂ ਕੋਈ ਕੁਐਸਚਨ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ ਕਿ ਆਹ ਕਿਉਂ ਹੈ, ਆਹ ਕਿਉਂ ਹੈ, ਆਹ ਕਿਉਂ ਉਸ ਦੀ ਮਰਜ਼ੀ, ਕਿਉਂਕਿ ਉਸਨੇ ਤੇ ਚੱਲਣਾ ਹੀ ਤੁਹਾਡੀ ਮਰਜ਼ੀ ਦੇ ਉਲਟ ਹੈ। ਜੋ ਤੁਹਾਡੀ ਮਰਜ਼ੀ ਦੇ ਨਾਲ ਚੱਲਣ ਲੱਗ ਪਿਆ ਫਿਰ ਨਾ ਤਾਂ ਗੁਰੂ ਹੋਇਆ ਤੇ ਨਾ ਹੀ ਉਹ ਤੁਹਾਡੀ ਉਸ ਝੂਠੀ ਹਸਤੀ ਨੂੰ ਤੋੜ ਸਕੇਗਾ। ਝੂਠੀ ਹਸਤੀ ਚਾਹੁੰਦੀ ਮੈਂ ਇੱਦਾਂ ਨਹੀਂ ਕਰਨਾ, ਪਰ ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਗੁਰੂ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇ ਦੇ ਵਿੱਚ ਆ ਜਾਂਦੇ ਉਦੋਂ ਸਾਡੇ ਕੋਲ ਉਸ ਨੂੰ ਇਨਕਾਰ ਕਰਨ ਦੀ ਕੋਈ ਅਥਾਰਟੀ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ, ਹੱਕ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦਾ। ਤਾਂ ਇਹ ਇੱਕ ਪ੍ਰੋਸੈਸ ਹੈ, ਇੱਕ ਢੰਗ ਹੈ, ਇੱਕ ਵਿਧੀ ਹੈ ਕਿ ਜਗਿਆਸੂ ਆਉਂਦਾ ਗੁਰੂ ਦੇ ਕੋਲ ਕਿ ਬਾਬਾ ਜੀ ਕਿਰਪਾ ਕਰੋ, ਮੈਨੂੰ ਦੱਸੋ ਕਿ ਮੈਂ ਕੌਣ ਹਾਂ, ਕਿਵੇਂ ਜਾਣਾ ਕਿ ਮੈਂ ਕੌਣ ਹਾਂ। ਤਾਂ ਉਹ ਆਖਦੇ ਹਨ ਬਈ ਇਹ ਤੈਨੂੰ ਅਸੀਂ ਤਾਂ ਦੱਸ ਸਕਾਂਗੇ ਜੇ ਤੇਰਾ ਸਾਡਾ ਕੋਈ ਰਿਸ਼ਤਾ ਬਣੇ, ਤੂੰ ਸ਼ਿਸ਼ ਬਣੇ। ਉਹ ਆਖਦਾ ਜੀ ਮੈਨੂੰ ਆਪਣਾ ਸ਼ਿਸ਼ ਬਣਾਓ। ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਸਾਡੀ ਸ਼ਰਤ ਬੜੀ ਤਕੜੀ ਹੈ, ਸ਼ਿਸ਼ ਤੇ ਬਣਾ ਲਾਂਗੇ ਤੈਨੂੰ, ਪਰ ਇੱਕ ਆਧਾਰ ਤੇ, ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਤੇ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਮਰਨ ਕਬੂਲ, ਜੀਵਨ ਕੀ ਛੱਡ ਆਸ, ਹੋ ਸਭਨਾ ਕੀ ਰੇਣਕਾ ਤਾਂ ਆਓ ਹਮਾਰੇ ਪਾਸ, ਜੀਵਤ ਮਰੇ ਮਰੇ ਫੁਨ ਜੀਵੇ ਤਾਂ ਮੁਖੰਤਰ ਪਾਏ, ਨਾਨਕ ਸਤਿਗੁਰ ਤਦ ਹੀ ਪਾਏ ਜਾਂ ਵਿੱਚੋਂ ਆਪ ਗਵਾਏ। ਸਤਿਗੁਰੂ ਤਾਂ ਹੀ ਮਿਲ ਸਕਦਾ ਹੈ ਜੇ ਵਿੱਚੋਂ ਤੂੰ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਗਵਾਵੇਂ। ਕੱਲ੍ਹ ਦੇ ਕੀਰਤਨ ਦੇ ਵਿੱਚ ਵੀ ਆਪ ਜੀ ਨੇ ਸੁਣਿਆ ਸੀ ਕਿ ਸੰਤਾਂ ਨੂੰ ਪੁੱਛਿਆ ਹਰ ਮਾਰਗ ਸਾਧ ਮੈਂ ਦੱਸੋ ਮਾਰਗ ਸੰਤੋ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਜਵਾਬ ਇਹ ਦਿੱਤਾ ਮਨ ਅਰਪੋ ਹੋਮੇ ਤਜੋ, ਆਪਣਾ ਮਨ ਅਰਪ ਦਿਓ ਅਤੇ ਹੋਮੇ ਨੂੰ ਤਿਆਗ ਦਿਓ। ਐਹੀ ਵਿਚਾਰ ਚੱਲ ਰਹੀ ਹੈ ਨਾ ਸਾਡੀ, ਆਪਣਾ ਮਨ ਅਰਪਣ ਕਰ ਦਿਓ ਅਤੇ ਹੋਮੇ ਨੂੰ ਤਿਆਗ ਦਿਓ, ਤਾਂ ਫਿਰ ਤੁਹਾਡੀ ਆਪਣੀ ਕੋਈ ਹਸਤੀ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ, ਤੁਹਾਡੀ ਆਪਣੀ ਹੋਂਦ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ, ਤੁਸੀਂ ਇੱਕ ਕਿਸਮ ਦੇ ਗੁਲਾਮ ਬਣ ਜਾਂਦੇ ਹੋ। ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਆਖਦੇ ਹਨ ਪਹਿਲਾਂ ਮਰਨ ਕਬੂਲ, ਜੀਵਨ ਕੀ ਛੱਡ ਆਸ, ਹੋ ਸਭਨਾ ਕੀ ਰੇਣਕਾ ਤਾਂ ਆਓ ਹਮਾਰੇ ਪਾਸ। ਅਗਰ ਭਾਗਾਂ ਵਾਲਾ ਜੋ ਕੋਈ ਜਿਸ ਨੂੰ ਸੱਚਮੁੱਚ ਫਿਰ ਉਸ ਦੀ ਤਲਬ ਹੈ, ਇੱਛਾ ਹੈ, ਕੁਐਸਟ ਹੈ, ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਸਤ ਬਚਨ, ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਸਤ ਬਚਨ, ਨਾਨਕ ਸੇਵਕ ਸੋਈ ਆਖੀਏ ਜੋ ਸਿਰ ਧਰੇ ਉਤਾਰ। ਸੇਵਕ ਉਸੇ ਨੂੰ ਆਖਦੇ ਹਨ ਜੋ ਸਿਰ ਉਤਾਰ ਕੇ ਧਰਦਾ, ਲਿਟਰਲੀ ਨਹੀਂ, ਭਾਵ ਉਸਦਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਉਹ ਆਖੇ ਕਿ ਮੇਰਾ ਆਪ
سر بھی چاہو تو یہ کسی وقت بھی آپ لے سکتے ہو، میری جان زند سب کچھ آپ جی دا ہے. گرو مہاراج ایسے جگیاسو نو قبول کرتے ہیں، پھر او اسنو جو بھی ڈسپلن دندے ہن او گرو دی اپنی مرضی، ہرےک گرو دا آپو اپنا ڈنگ ہے. جدوں او کسے شش نو اپناؤندے ہن، اختیار کردے ہن، اسنو سویکار کردے ہن، اس ریلیشن شپ دی ایک سیریمنی ہے، اس ریلیشن شپ کی ایک سیریمنی ہے جو کہ بہت فارملی نبھائی جاتی ہے. اس دن تو بعد شش ڈکلیئر کر دیندا ہے کہ میرا رب، میرا ایمان، میرا سب کچھ، میری آتما، میری روح، میرے جسم، میرے پروار، میرے تن دولت دا سب کچھ دا مالک ایک گرو ہے، میں اپنا آپ اس نو ویچ دیتا ہے. تے گرو اے ڈکلیئر کر دیندا ہے کہ اس نو میں سویکار کر لیا ہے، اس نو جنم مرن دے گیڑا چو کڈنا، اس نو اگیانتا دے وچوں کڈنا او میرا فرض ہے. پر گرو ایک کم اس نو آخدا ہے کہ توں گرمنتر دا جاپ کرنا ہے، جو مریادا تینو دسی گئی ہے، جو ڈسپلن تینو دسیا گیا ہے، کیونکہ مریادا اتے سوال کیتا گیا سی، مریادا گرو اتے شش دے درمیان دے وچ گرو دستا ہے. ستگرو فرمایا کاری اے کریو، ستگرو پھر فرماؤندا ہے بھی آ کار تیں کرنی ہے، آ کار تیں کرنی ہے، آ کرنی تیں کرنی ہے. تو او کرنی دے وچ جدوں اسی گرو تارن کردے ہاں، الگ الگ ترماں دا، الگ الگ گروہاں دا آپو اپنا ڈنگ ہے اپنے شش نو سویکار کرن دا. سکھ مارگ دے وچ ستگرو گرو نانک صاحب جی مہاراج دے گھر دے وچ، کیونکہ گرو نانک صاحب جی مہاراج جی دی ہی جوت، گرو نانک دیو جی دی جوت، گرو انگد دیو جی مہاراج، گرو امرداس جی مہاراج اتے اسی طرح دسویں پادشاہ گرو گوبند سنگھ جی مہاراج دے سروپ دے وچ او جوت جو ہے او جوت اوہی رہی، شریر بدل دے رہے. گرو گوبند سنگھ جی مہاراج دے وچ اس جامعے دے وچ گرو نانک نے اپنی یہ مریادا قائم کر دیتی کہ جو ساڈا شش بننا چاہے گا، ساتوں گرمنتر لینا چاہے گا، ساڈی سکھی تارن کرنی جو چاہے گا، اس دے واسطے آ شرطاں ہیں. امرت پان کیتے تو بنا او گرو کا سکھ نہیں بن سکتا، اس نو امرت چھکنا پائے گا. اور جے کوئی آکھے کہ میں یہ نہیں کرنا چاہتا، اس دی کی لوڑ ہے، اس دا مطلب او نہ اپنی ہومے تے نہ اپنا من گرو نو دیو نو تیار ہے، کیونکہ او پہلے دن تو ہی او سوال شروع کر لیندا ہے. جس نے سوال کرتا گرو مہاراج اس نو سویکار نہیں کرتا، کیونکہ انہاں نے اسے ہی چیز نو توڑنا ہے، اس جھوٹھی ہستی دی من مرضی نو، اس جھوٹھی ہستی دے گیان نو ہی انہاں نے توڑنا ہے. انہوں نے فل اتھارٹی ہے کہ ساڈے تن نال جو مرضی کر دیں، جس طرح کا مرضی بنا دیں، اتے ساڈے من دے ٹوٹلی اگینسٹ چلے جان. ساڈی جو بلیف سسٹم ہے، گیان ہے، جو اسی ٹھیک سمجھتے ہاں، اس دے ٹوٹلی وہ اپوزٹ جا سکتے ہیں، اس دی اتھے کوئی بکت ہی نہیں رہ جاندی. جے کوئی سکھ آکھے مہاراج اس چیز دی کی لوڑ ہے، یہ مطلب کہ وہ اپنا گیان اتھے پھر دکھا رہا ہے، پر اس دے گیان دی تو اتھے کوئی بکت ہی نہیں، اتھے تے پہلے ہی یہ تختی لگی ہے، جیوت مرے مرے فن جیوے تام مخنتر پائے، نانک ستگر تد ہی پائے جا وچوں آپ گوائے، اپنا آپ گوا دے. اتے کسے بھی ترم دے وچ جدوں شش گرو تہرن کردا ہے، اس دا ایک ہی ٹنگ ہے کہ شش اپنے آپ نو سرنڈر کر دیندا ہے. کی ڈسپلن ہے؟ وہ گرو دی اپنی مرضی، وہ گرو جاندا ہے. اس نو کئی لوگ پروو کرن دی کوشش کرتے ہیں کہ سائنٹیفکلی اس چیز دا آ فائدہ، اس چیز دا آ فائدہ، اس چیز دا آ فائدہ.
ਪਰ ਜੋ ਸਿੱਖ ਹੈ ਉਹ ਸਿਰਫ ਇੱਕ ਹੀ ਗੱਲ ਦੇਖਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਗੁਰੂ ਦਾ ਬਚਨ ਹੈ ਬਸ ਉਸਨੂੰ ਉਹ ਉਸ ਚ ਚਾਹੇ ਫਾਇਦਾ ਹੈ ਜਾਂ ਨਹੀਂ ਹੈ ਉਹ ਸਾਇੰਟਿਫਿਕ ਹੈ ਜਾਂ ਅਨਸਾਇੰਟਿਫਿਕ ਹੈ ਉਹ ਰੈਸ਼ਨਲ ਹੈ ਜਾਂ ਇਰੈਸ਼ਨਲ ਹੈ ਪਰ ਉਹ ਗੁਰੂ ਦਾ ਵਚਨ ਹੈ ਬਸ ਸਿੱਖ ਦੇ ਵਾਸਤੇ ਇਤਨਾ ਹੀ ਹੈ ਕਿ ਉਹ ਗੁਰੂ ਦੇ ਵਚਨ ਨੂੰ ਉਸ ਦੀ ਅਥਾਰਟੀ ਨੂੰ ਚੈਲੰਜ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ ਕ੍ਰੋਸ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ ਤੋ ਸਾਡੇ ਧਰਮ ਦੇ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਵਾਲੇ ਅਸੀਂ ਉਸ ਦਿਨ ਬਣਦੇ ਹਾਂ ਗੁਰਮੰਤਰ ਸਾਨੂੰ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲਦਾ ਹੈ ਜਿਸ ਦਿਨ ਅਸੀਂ ਉਹ ਜੋ ਸੈਰੇਮਨੀ ਹੈ ਪੰਜ ਪਿਆਰਿਆਂ ਤੋਂ ਅੰਮ੍ਰਿਤ ਛੱਕ ਕੇ ਤੇ ਪੰਜ ਪਿਆਰਿਆਂ ਤੋਂ ਗੁਰਮੰਤਰ ਦੀ ਦਾਤ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਜੋ ਹੈ ਉਹ ਫਾਰਮਲੀ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਸੁਣਦੇ ਹਾਂ ਕਿ ਅੱਜ ਤੋਂ ਤੁਹਾਡਾ ਮੰਤਰ ਜੋ ਹੈ ਉਹ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਹੈ ਉਹ ਸੁਣਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਾਡੀ ਆਤਮਾ ਦੇ ਉੱਤੇ ਮੋਹਰ ਲੱਗ ਗਈ ਸਾਨੂੰ ਅਧਿਕਾਰ ਮਿਲ ਗਿਆ ਉਸ ਸ਼ਬਦ ਦੇ ਜਾਪ ਕਰਨ ਦਾ ਫਿਰ ਉਸ ਸਿੱਖ ਨੇ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਵਿੱਚ ਜੋ ਡਿਸਿਪਲਨ ਉਸਨੂੰ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ ਉਸ ਡਿਸਿਪਲਨ ਨੂੰ ਉਸਨੇ ਕਮਾਉਣਾ ਹੈ ਉਸ ਡਿਸਿਪਲਨ ਦੇ ਵਿੱਚ ਉਸਨੇ ਰਹਿਣਾ ਹੈ ਅਤੇ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਗੁਰਬਾਣੀ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਜੋ ਉਸਨੂੰ ਉਪਦੇਸ਼ ਮਿਲੀ ਜਾਂਦਾ ਹੈ ਉਸਨੂੰ ਉਹ ਕਮਾਈ ਜਾਣਾ ਹੈ ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਉਸਦੀ ਅਵਸਥਾ ਜੋ ਹੈ ਉਹ ਉੱਚੀ ਉੱਠਦੀ ਜਾਏਗੀ ਤੇ ਬਾਕੀ ਦੀਆਂ ਆਤਮਕ ਅਵਸਥਾ ਜਿਉਂ ਜਿਉਂ ਉਹ ਗੁਰਬਾਣੀ ਦੀ ਸਮਝ ਵਿਚਾਰ ਨਾਲ ਉੱਚਾ ਉੱਠੇਗਾ ਤਿਉਂ ਤਿਉਂ ਉਸਨੂੰ ਆਤਮਕ ਅਵਸਥਾਵਾਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦੀਆਂ ਜਾਣਗੀਆਂ ਗੁਰਬਾਣੀ ਦੇ ਸ਼ਬਦਾਂ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਉਸਨੂੰ ਰਹਿਨੁਮਾਈ ਮਿਲੇਗੀ ਗਾਈਡੈਂਸ ਮਿਲੇਗੀ ਕਿ ਤੂੰ ਕੀ ਕੁਛ ਕਰਨਾ ਹੈ ਹੋਰ ਅਤੇ ਮੁੱਖ ਕਰਕੇ ਜੋ ਉਸਨੂੰ ਗੁਰਮੰਤਰ ਮਿਲਿਆ ਹੈ ਪੰਜ ਪਿਆਰਿਆਂ ਤੋਂ ਉਸ ਗੁਰਮੰਤਰ ਦਾ ਜਾਪ ਕਰਨਾ ਹੈ ਉਹ ਹੈ ਸ਼ਬਦ ਵਾਹਿਗੁਰੂ ਪਰ ਇਸ ਦੀ ਅਥਾਰਟੀ ਮੇਰੇ ਕਹਿਣ ਦੇ ਨਾਲ ਨਹੀਂ ਆ ਸਕਦੀ ਇਸ ਦੀ ਅਥਾਰਟੀ ਜੋ ਹੈ ਉਹ ਸਿਰਫ ਗੁਰੂ ਨੂੰ ਹੈ ਮੰਤਰ ਦੇਣ ਦੀ ਉਹ ਗੁਰੂ ਤੋਂ ਹੀ ਲੈਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ ਤਾਂ ਜਾ ਕੇ ਉਹ ਸਫਲਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਉਸਦੀ ਕਮਾਈ ਕੀਤੀ ਹੋਈ ਸਫਲੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਤੋ ਉਹ ਹੈ ਜੋ ਸ਼ਬਦ ਸਾਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ ਫਿਰ ਸਿੱਖ ਦਾ ਫਰਜ਼ ਹੈ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਵਿੱਚ ਉਸ ਸ਼ਬਦ ਨੂੰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਨੂੰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਜੋ ਆਰੰਭ ਹੀ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਉਹ ਰੋਜ਼ਾਨਾ ਤਕਰੀਬਨ ਘੰਟਾ ਸਵਾ ਘੰਟਾ ਬੋਲ ਕੇ ਉਸਦਾ ਜਾਪ ਕਰੇ 4-6 ਮਹੀਨੇ ਟਾਈਮ ਨੀਯਤ ਕਰ ਲਏ ਜਗ੍ਹਾ ਨੀਯਤ ਕਰ ਲਏ ਔਰ ਉਸਨੂੰ ਖੁੰਝਣ ਨਾ ਦੇਵੇ ਕਦੇ ਵੀ ਖੁੰਝਣ ਨਾ ਦੇਵੇ ਉਸ ਟਾਈਮ ਤੇ ਬੋਲ ਕੇ ਪਹਿਲਾਂ ਉਹ ਉਸ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਭਿਆਸ ਕਰੇ ਜਿਤਨੀ ਦੇਰ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਘੰਟਾ ਤੇ ਜ਼ਰੂਰੀ ਕਰਨਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਔਰ ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਫਿਰ ਉਹ ਟਾਈਮ ਨੂੰ ਵਧਾਉਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਤੇ 4-6 ਮਹੀਨੇ ਉਸਦਾ ਬੋਲ ਕੇ ਅਭਿਆਸ ਕਰਨਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਜਦੋਂ ਉਹ ਸ਼ਬਦ ਸਾਡੇ ਅੰਦਰ ਰਚ ਜਾਂਦਾ ਹੈ ਤੋ ਫਿਰ ਸਾਡੀ ਸੁਰਤ ਵਿੱਚ ਉਹ ਬੈਠ ਜਾਂਦਾ ਹੈ ਫਿਰ ਅਸੀਂ ਸਾਇਲੈਂਟਲੀ ਅੰਦਰ ਆਪਣੇ ਅੰਦਰ ਉਸਦਾ ਅਭਿਆਸ ਕਰਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਾਂ ਤੋ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਲਗਾਤਾਰ ਜੋ ਅਭਿਆਸ ਨਿਤਨੇਮ ਨਾਲ ਕਰਦਾ ਹੈ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਦਾ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਉਸਨੂੰ ਉਹ ਭੁਜਾਉਂਦਾ ਨਹੀਂ ਹੈ ਗੁਰਮੰਤਰ ਦਾ ਅਭਿਆਸ ਕਰਦਾ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਗੁਰੂ ਆਪਣੇ ਵੱਲੋਂ ਉਸਨੂੰ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਦੇ ਦਿੰਦਾ ਹੈ ਬਸ ਸ਼ਿਸ਼ ਨੂੰ ਸ਼ਬਦ ਦੇਣ ਦੇ ਵਿੱਚ ਹੀ ਗੁਰੂ ਕਹਿ ਦਿੰਦਾ ਹੈ ਕਿ ਤੂੰ ਇਸ ਦਾ ਅਭਿਆਸ ਕਰਨਾ ਤੇਰਾ ਕੰਮ ਸਿਰਫ ਇਤਨਾ ਬਾਕੀ ਸਾਰਾ ਹੀ ਕੰਮ ਮੇਰਾ ਉਸਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਲੈ ਲਈ ਔਰ ਉਸ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਨੂੰ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਪੂਰੀ ਨਿਭਾਉਂਦੇ ਹਨ ਅਗਰ ਸਿੱਖ ਉਸਨੂੰ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪਿਆਰ ਦੇ ਨਾਲ ਸ਼ਰਧਾ ਦੇ ਨਾਲ ਕਿ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਨੇ ਆਹ ਵਚਨ ਕੀਤਾ ਹੈ ਉਹ ਕੁਛ ਵੀ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ ਉਹਨਾਂ ਦਾ ਵਚਨ ਬਸ ਪਾਲਣਾ ਹੈ ਵਚਨ ਪਾਲਣ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹਨਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸੰਨਤਾ ਹੈ ਵਚਨ ਪਾਲਣ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹਨਾਂ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਦਿੱਤੇ ਹੋਏ ਗੁਰਮੰਤਰ ਨੂੰ ਜੋ ਕਮਾਉਂਦਾ ਹੈ ਉਹ ਇਨਸਾਨ ਜੋ ਹੈ ਗੁਰਮੰਤਰ ਦੀ ਕਮਾਈ ਦੇ ਨਾਲ ਉਸ ਦੇ ਅੰਦਰ ਮਨ ਚ ਟਿਕਾ ਆਉਂਦਾ ਹੈ ਮਨ ਚ ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਗੁਰਮੰਤਰ ਹੀ ਵਸ ਜਾਂਦਾ ਹੈ ਸੁੱਤਿਆਂ ਪਿਆਂ ਵੀ ਉਸਦੇ ਅੰਦਰ ਉਹ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਚੱਲਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ ਉੱਠਦਿਆਂ ਬੈਠਦਿਆਂ ਜਾਗਦਿਆਂ ਹਰ ਵੇਲੇ ਉਸ ਦੇ ਅੰਦਰ ਉਹ ਗੁਰਮੰਤਰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਜੋ ਹੈ ਉਹ ਵਸਿਆ ਰਹਿੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਦੀ ਕਮਾਈ ਦੇ ਨਾਲ ਉਸ ਦੇ ਮਨ ਦੇ ਅੰਦਰ
इतना बस जाता है कि बाकी तमाम मन दे ख्याल उस दे वैसे ही जो शांत हो जाते हैं। तो अखीर दे विच जिस वाहिगुरु नू ओ याद करता है, जिसनू याद करिए उसके सारे गुण साढ़े अंदर आ जाते हैं, उसका सारा सुभा साढ़े अंदर आ जाता है, असी उस दे विच लीन हो जाने हाँ। उस दी कमाई दे विच्चों ही सानू जो है वह ब्रह्म ज्ञान की दात प्राप्त होनी शुरू होंदी है। उसकी कमाई दे नाल होमे का नाश हुंदा है, सिख का एक बौंड हुंदा है, एक प्यार हुंदा है कि मेरे गुरु मंत्र जे मेरे गुरु का मंत्र है, जिस नाल उसका गुरु दे नाल बहुत डूंगा रिश्ता बनिया रहिंदा है। सो अज का कीर्तन दास इस विचार उत्ते समाप्त करना चाहता सी कि सानू गुरु महाराज जी ने अपनी बाणी च मार्ग दस्या है, उस मार्ग दे विच गुरबाणी तो उपदेश लेना है। उस दे विच ए उपदेश मिलते हैं कि अपनी मत नूं त्यागो, अपने हठ नूं त्यागो, अपना जो इधरों उधरों ज्ञान इकट्ठा किया होया सुभा बने पए हैं, मन की मत त्यागो। हरजन इथों असीं कीर्तन शुरू किया सी, उस नूं त्यागो। उस तों बाद गुरु उपदेश यह है कि डड्डा डेरा यह नहीं, जह डेरा तै जान, ये डेरा नहीं है, निज घर यह नहीं है, यह तो पता नहीं किहड़े दिन इस घर दे विचों असां निकाले जाना है। दूसरा कीर्तन किया सी, तीसरा कीर्तन किया सी कि साडी जिंदगी दे विच जो भी असीं कर्म करते हाँ उन्हां दा जाके अगे हिसाब किताब हुंदा है, और उस दे हिसाब किताब दे अनुसार साडी गति हुंदी है। जिसने गुरमंत्र की कमाई नहीं की, जिसने साधु के मार्ग से चल के अपना जीवन नहीं गुजारिया, वह फिर अनेक किस्म के कष्ट भोगते हैं, अनेक किस्म दूना के जाते हैं। सो वह सारे के सारे कीर्तन फिर इंसान ने अपने आपे न पहचानना है, यह भी पवित्र गुरबाणी का उपदेश है। सो बाणी ध्यान न पढ़ा तो ध्यान उस सू जो गुरबाणी के पहलू हैं वह समझ आते जाएंगे। उन्हां नूं समझदिआं समझदिआं यह होएगा कि असी अपने ख्यालां नूं गुरु महाराज जी दे ख्यालां नाल रिप्लेस कर लवांगे। साडे अंदर अपने ख्याल नहीं रह जाणगे, गुरु महाराज जी दे ख्याल साडे ख्याल बन जाणगे। ते अंदाजा लगाओ उस इंसान दी महिमा कितनी कु वड्डी है जिस दे अंदर अपना कोई ख्याल ना होवे, सिर्फ गुरु दे ही विचार उस दे विचार बन जाण, तो उहदी विचारधारा कितनी उच्ची होई, कितनी पवित्र होई, कितना अंदरों शुद्ध हो गया, कितने अच्छे उसके विचार हो गए। अते नाल नाल उसने फिर वाहिगुरु शब्द की जदों कमाई की, उसकी तपस्या की, उसका मन काबू च आ गया, उसका मन जितया गया, क्योंकि वाहिगुरु शब्द ने तमाम मन के ख्यालों नूं अपने विच ही जज्ब कर जाना है। क्योंकि जिसका अभ्यास निता प्रति करांगे उही एक ख्याल फिर अंदर रह जाएगा, बाकी तमाम ख्याल जो हैं वह बंद हो जाएंगे। उसके होण दे नाल जदों अंदर बिल्कुल शांत हो गया, टिकाओ दे विच आ गया, मन जित्या गया, सानू अंदरों ही अपने अंदरों साडा असल आपा जो है उस दे दीदार होंगे, सानू ब्रह्म ज्ञान की प्राप्ति होएगी। ए ब्रीफली इतने एक दिनां दे विच मैं गुरु महाराज जी का जो मार्ग है आप जी की सेवा च रखण की कोशिश की है। हर मार्ग साधु दस्या जपिए गुरमंत, अपने जीवन च गुरु धारण करो। महाराज जी अपनी बाणी दे विच एक गल आखदे हन, तो मैं वह भी सुनानी चाहना हाँ। कर्मवंती सलाहया नानक कर गुर पीर, गुरु पीर करके सुन वाली गल है, गुरु पीर करके ही कहिंदे कमाई हो सकती है, वैसे नहीं कमाई हो सकती। ऐदा नहीं भी चार किताबां कितों पढ़ लो तो कितों चार पांच सेमिनार अटेंड कर लो, कितों कुछ इन्फॉर्मेशन इकट्ठी करी जाओ ते उहदे नाल सोचो कि असीं अपने आप ते वर्क करना शुरू कर दिता है, इनर ग्रोथ शुरू कर दिती है। यह अजकल वैस्टर्न सोसायटी दे विच बड़ा चल रहा है, यह गुरमत नहीं है, वह इनकम्प्लीट मार्ग हैं, वह किते पहुंचांदे नहीं हैं। हां उन्हां दा अपना धंधा जरूर है। गुरु महाराज जी आखदे हैं कर्मवंती सलाहया, कर्मा वालिया ने रब नूं सलाया किवें नानक कर गुर पीर, गुरु पीर करके फिर उसनूं सलाया है, एवें नहीं। ते गुरु अमरदास जी महाराज जी ने अपनी एक वचन च इस तरह लिखिया है, जिस गुर ते हर पाया सो गुर हम कीनी, कहिंदे जिस गुरु तो मैं हरि वाहिगुरु परमात्मा पाया वह गुरु मैं कीता सी, उस गुरु नूं मैं अपना धारण कीता सी, अपना बनाया।
सो गुरु दीख्या ले जप तप कमाए, कहिंदे गुरु दी दीख्या लैके, दीक्षित मैंने हुंदा इनिशिएट होना, गुरु नु धारण करना, फॉर्मली उस मर्यादा नु निभा के फिर उस इंसान दी रूह ते उस गुरु दी मोहर लग जांदी है। कहिंदे गुरु दी दीख्या लैके, सिख्या ते दीख्या च फर्क है। दीख्या उदों हुंदी है जदों असी तमाम गुरुआं नू छोड़ के ए तय कर लैने हैं कि मेरा आ गुरु है, बस उस तो बाद मैनू होर किसे गुरु दे ज्ञान दी जरूरत नहीं है। उसनू कहिंदे हन दीक्षित होना। महाराज जी कहिंदे जिहड़ा दीक्षित होके जप तप कमांदा है वह सफला होंदा है। सो अपने जीवन च गुरु भी धारण करो, अमृत छक के, और गुरु मंत्र नू फिर जपो, गुरबाणी दे विचों जीवन दे वास्ते उपदेश लैंदे जाओ। अते इस तरह का ग्रुप अगर कमाई करेगा तो वह जिहड़ा गुरुद्वारा होएगा वह एक रूहानी मंडल बन जाएगा, उस शहर दे विच रूहानियत का होर फैलाव होएगा, उत्थे दे लोकां उत्ते भी उसका असर पाएगा, उत्थे दे एनवायरमेंट से भी उसका असर पाएगा। सो इस तरह असी अपनी इस रूहानियत नू अपने जीवन च, अपने आले दुआले, अपने बच्चों च लिया सकते हैं। पर महाराज जी कहिंदे हन हर चीज किसी विधि दे नाल हुंदी है, हर चीज की कोई मर्यादा हुंदी है। गुर पूजा विद सहत करम, गुरु की पूजा भी कहिंदे किसी विधि दे नाल ही हो सकती है। सो ए विधि है जो आप जी की सेवा च अज अर्ज की है। गुरु वाले बनो, गुरबाणी का पाठ नितनेम दे नाल करो, विचार नाल करो, समझ के करो, ताकि गुरबाणी दे विचारां तो पता लगे सानू की कुछ करना है। हुण जे असी ना विचारांगे तो किवें पता लगेगा कि असी अपने आप नू पहचानना है। एक पाठी पाठ करी जा रहा, बाकी सारे लोग अपने घरां च सुते पए ने, उहनां नू किवें पता लग जाएगा कि असी अपना मूल पछानना है। वह तो असी सुणांगे, समझांगे, विचारांगे ताही पता चलेगा ना कि की करना है। सो अपने एटीट्यूड्स, अपने ट्रेंड्स, टैक्नीक सानू एग्जामिन करन दी लोड़ है कि उहनां दे नाल साडी ग्रोथ हो रही है जां सिर्फ रिचुअल ही निभा हुंदा है। सो बाणी नू विचार नाल पढ़ो, आपस विच बैठ के इकट्ठे होके नाम जपो। जिस तरह दास ने पहला अर्ज की है, पहला 4-6 महीने टाइम बन के नियत होके, नियत करके गुरु शब्द का बोल के अभ्यास करो, अते ध्यान उस दे विच रखो कि जितनी दफा तुसी वाहगुरु बोलिया तुहाडे ध्यान नू पता होवे कि तुसी वाहगुरु बोलिया। ऐसा ना कि बोली जाओ और तुहाडा ध्यान किते होर होवे। हर दफा जदों वाहगुरु शब्द कहना है उसका सुरत नू कायम करके कहना है, और जितना इसका अभ्यास करोगे उतनी ही सुरती टिकती जाएगी, उतनी उसका आनंद वधदा जाएगा। सुरती दे टिका दे विच ही सारा आनंद है। जिसकी सुरती टिका च आ गई उसनू आपे आनंद आ गया, उसके अंदर फिर ब्रह्म ज्ञान पैदा हुंदा है, अकाल पुरख की प्राप्ति हुंदी है। जो गुरु के दसे हुए रस्ते ते इस तरह चलता है, गुरु महाराज उस उत्ते कृपा करके, बख्शिश करके उसनू सारिया ही दातां जो वो बख्श दिंदे हन। आओ प्यार नाल इस पंक्ति नू गाओ। आप जी दे इतने दिन कीर्तन द्वारा दर्शन किए हैं, दास तो कोई किसी किस्म की अवज्ञा हुई होवे, कोई गुरबाणी की विचार अपने वालों तो मैं कुछ नहीं आख्या, गुरबाणी की विचार करद्या कोई मेरे तो भूल चुक हुई होवे तो मैं सच्चे पातशाह तो गुरु बाबा जी तो उसकी खिमा की जाचना करदा हाँ। तो आप जी ने बहुत कृपा की है, दर्शन करन दा मैनू सौभाग बख्शिया है, और इतों दंगतों के नाल गुरु बाबा जी की बाणी का कीर्तन विचार सांझियां करन दा जो मौका बख्शिया है। मैनू उम्मीद है आप इसनू सुन के इस मार्ग से चलोगे भी जरूर, क्योंकि महाराज ने आख्या मार्ग चले तिनी सुख पाया। निरा मार्ग के मतलब सुन के ही सुख नहीं मिल जाता हों, मार्ग से चलन नाल ही कित पहुंचा जाता हों। तो गाओ उपरंत कीर्तन की समाप्ति।